0: toilet pony, yeah.
1: Extreme energy drink.
2: नमस्ते दाई.
3: नमस्ते नमस्ते. धेरै दिनपछि देख्यौ त भाइ.

പർദ്ദേനെ സസരമ പർദ്ദേനെ പർദ്ദേനെ യെസ് അമ്മ ടോയ്ലറ്റ് കാരൻ ചെയ്യുക चार हजार बुढाले टन्ने हालेछन् खाममा यो पाली बुढाको व्यापार राम्रो छ क्या हो।